सर्वजीतं नमो सर्वापीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमन्त्रं नमो सर्वयन्त्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृसं नमो सर्वरंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे आखिज्जे आपिज्जे समस्तं प्रसिज्जे कृपालं स्वरूपे कुकर्मं वरणासी सदा सर्वदा हृद सिदं नवासी चर्परिशं द्वयपरसाद अमृता कर्मी अमृता धर्मी अखल योगी अचल भोगे अचल राजी अटल साजी अखल धर्म अला कर्म सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्व